0: சிங்கப்பூர் வந்து ரிதம் நேவிகேஷன் டைரக்டர்
1: மீன்
0: சிங்கப்பூர்
1: 1-2 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1-0 0-1